त्या ब्रह्मगिरी पर्वताला घातली जाणारी प्रदक्षिणा ती साधारण 7 किलोमीटरची आहे आणि जिथे मंडळी पायी चालत पवित्र कुंड आणि शिवलिंग यांचं दर्शन घेतात. आणि दुसरी परिक्रमा म्हणजे खरंच अशी परिक्रमा जर पूर्वीच्या काळात मंडळी करत असतील तर त्यातल्या आध्यात्मिक किंवा धार्मिक भावनेप्रमाणेच किंवा तितका त्या सगळ्या गोष्टींइतकाच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबद्दल प्रचंड कुतूहल वाटतं. कारण ही दुसरी नदी परिक्रमा आहे गोदावरीच्या उगमापासून ते थेट तिच्या संगमापर्यंत म्हणजे त्र्यंबकेश्वरपासून अंतर्वेदी आंध्र प्रदेश इथला जो भाग आहे जिथं ती समुद्राला मिळते तोपर्यंत तो सगळा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे गोदावरी परिक्रमा. ही दुसरी परिक्रमा, पहिली 7 किलोमीटरची आहे, ही म्हणजे जवळपास 1500 किलोमीटर झाली. आणि आता सध्या आधुनिक सगळी वाहनं असल्यामुळे हा प्रवास तिच्यासोबतचा कदाचित थोडासा आपण सुखकर नाही म्हणू शकत पण सुसह्य व्हावा. पण एकेकाळी मंडळी पायी चालत हा प्रवास करायचीत गोदावरीच्या उगमापासून ते संगमापर्यंत. तर त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींच्या मानसिक शारीरिक कणखरपणाला सुद्धा सलाम करावासा वाटतोय, नमन करावंसं वाटतंय, वंदन करावंसं वाटतंय. वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने FM रेनबोवर 107.1 MHz वर बरं. यानंतर गाणं मी आपल्याला ऐकवणार आहे बाबूजींच्या स्वरामध्ये. आपल्याला हा हे गाणं आपल्याला तर नक्कीच माहिती आहे, त्यांना सोबत केलेली आहे उत्तरा केळकर यांनी या गाण्यामध्ये. आणि ऐकूया हे गीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी

रामनामाचा जप FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. बरं, आपण एका शब्दाचा अर्थ पटकन जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण अगदी सहज हा शब्द म्हणजे रोजच्या बोलण्यामध्ये आपला असतो तो म्हणजे राघव. रघुपती राघव राजाराम आपण असा जपही करतो. तर राघव ह्या शब्दाचा नेमका अर्थ कसा काय किंवा कसा तो उत्पन्न झालेला आहे? तर रघु हा एक इश्वाकू कुळामधला सम्राट होता, राजा होता. कालिदासाच्या रघुवंश या काव्यात सांगितल्याप्रमाणे तो राजा दिलीप आणि राणी सुदक्षिणा यांचा मुलगा होता. रघु या शब्दाचा अर्थसुद्धा गतिमान असा होतो आणि त्याच्या गतीने रथ चालवण्यावरून या इश्वाकू कुळातल्या सम्राटाला हे रघु असं नाव मिळालं होतं. तर या रघुचा जो वंश तो रघुवंश आणि राम सुद्धा या वंशातला होता आणि त्यामुळे रघुचा वंश जो चालवतो तो राघव. या अर्थाने हे राघव या नावाचा उगम किंवा नावाचा अर्थ हा या सगळ्या रघुवंशाशी जोडला गेलेला आहे. आपण फार सहजपणे ते नाव उच्चारत असतो पण त्याचा फारसा विचार करत नाही, म्हणून अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. निमित्त आहे वंदन कार्यक्रमाचं, जो आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर. निर्मला बापट यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया.

आणि नेहमीप्रमाणेच वळूया एका बोधकथेकडे. एका राजाचा दरबार होता आणि त्या दरबाराचा कारभार हा बऱ्यापैकी विस्कळीत झाला होता. आणि तो का तसा झालाय हे काही केल्या राजाला समजत नव्हतं. म्हणजे त्याचे जे सगळे मंत्रीगण होते किंवा त्यांच्याही हाताखाली काम करणारे लेखनिक वगैरे सगळे जे होते, जे फडाचा कारभार सांभाळायचे, तर ते सगळेच जण अगदी म्हणजे विस्कळीतपणा त्याच्या त्या कार्यशैलीमध्ये आला होता. त्यामुळे राजा अस्वस्थ झाला. कारण राजा म्हणाला की केवळ राजाचं कार्य हे केवळ युद्ध लढणं, राज्याचं रक्षण एवढंच नसतं, तर राज्य कारभार चालवणं सुद्धा असतं. तो एका साधू महाराजांकडे गेला आणि त्याने जाऊन त्यांना विचारलं की असा असा कारभारात सगळा गोंधळ आहे आणि ही अशी समस्या समोर दिसते, काय करू, कसं करू, हे सगळं कसं सांभाळू. तर त्यावर ते साधू महाराज म्हणालेत की तू जर नक्की तुझ्या सगळ्या ह्या मंडळींचं जर का त्यांचं निरीक्षण केलंस तर तुला काय बरं जाणवलं. तर म्हणाला की जाणवलं असं म्हणजे की हेच की कुणी कुणाचा मान राखत नाही, कुणी कुणालाही एकमेकांच्या सोबत वागत असताना फार सहज गृहीत धरतंय. मग साधू महाराजांनी राजाला एक युक्ती सांगितली आणि मग राजाने ती युक्ती आपल्या अत्यंत जो त्याच्या खास विश्वासातला होता त्याला सांगितली आणि त्याला हे आवर्जून

0: सांगितलं की बघ हा ह्या गोष्टी कुठे बाहेर तू मुद्दामून सगळ्यांना सांगू वगैरे नकोस, पण तुझ्या म्हणून माहितीसाठी सांगतोय की आपला हा सगळा जो कारभार करणारी मंडळी आहेत ना, त्यांच्यामध्ये मी माझा एक खास माणूस पेरलेला आहे.
1: कोण
0: तर नाही मी ते सांगणार नाही, पण तुमच्या ह्या सगळ्या तुम्ही काम करणारी माणसं आहेत त्याच्यात एक माझा खास माणूस आहे हे जाणून घेतल्यानंतर जो प्रधान होता त्याने जाऊन अगदी नाही म्हटल्यावरती आपल्याला आणखीन वाटतं की सांगावं, तर त्याने हळूहळू ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की आपल्यामध्ये ना कोणीतरी राजाचा माणूस आहे. आणि मग ही गोष्ट कळल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहू लागला, आणि पूर्वीची जी बेफिकिरी होती एकमेकांच्या वर्तणूक मध्ये एकमेकांना सन्मान न देणं एकमेकांना गृहित धरणं होतं ते हळूहळू कमी झालं की न जाणो मी ज्याला गृहित धरतोय ज्याला मी उद्धटपणे बोलतोय तो राजाचाच माणूस असला तर. आणि त्यामुळे सगळेच एकमेकांशी सौहार्दाने वागायला लागले, सगळेच एकमेकांशी हसून खेळून एकमेकांना सन्मानाने वागवू लागले, आणि बघता बघता राज्यकारभार सुरळीत झाला, सगळे पुन्हा एकदा छान कामाला लागले, आणि राजाला साधू महाराजांनी सांगितलेली युक्ती ही सफल संपूर्ण झाली. मला असं वाटतं की आपल्यामध्ये कुणीतरी बॉसचा अधिकाऱ्याचा माणूस आहे हे जाणून घेतल्यानंतर का बरं सगळ्यांना असं वाटावं लागं म्हणजे वाटायला लागावं की आता चांगलं वागलं पाहिजे. जर असंच कुणीतरी आपल्याला सतत पाहत आहे किंवा आपल्या ह्या सगळ्या वर्तणुकीचा कुठे ना कुठेतरी लेखाजोखा होतोय हे आधीच गृहीत धरून जर एकमेकांशी सगळेजण छान वागू लागलो कामाच्या ठिकाणीच कशाला अन्यत्रही, तर मला वाटतं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे वातावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

आणि आता वंदन कार्यक्रमापुरतं थांबण्याची वेळ झाली असली तरी 5:57 होत आहेत आणि आतापर्यंत आपल्याकडे अनेक श्रोत्यांचे प्रतिसाद आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मंगेश जोशी, मधुसूदन जोशी, वैष्णवी खुटले, राजू कराळे, अनंत कानडे, विठ्ठल मसलेकर, योगेश महाजन, आनंद मुकाशी, ओंकार काटकर, नित्यानंद पाटील, सूर्यकांत कुंभार, दिनकर शिखरे, जयंद्र शहा, दिलीप वाणी, वृंदा जाधव, प्रकाश जोशी, श्रीकांत पणसळकर, संजीव भुरे, एन एम पाटील, शिरीष बेलसरे, सुधीर दत्त मुणगेकर, प्रज्ञा मानकामे, सुरेश बावकर, विक्रम आठवले, मधुकर रूपनवर, सुहास सरवटे, सुहास रिजबुड, बबन ढगे, विजय देवरे, चंद्रशेखर मुळेकर, पंकज मोहड, भीमराज मेहर, विनय जोग, महेश नाम जोशी, सुरेश आणि सुप्रिया गांधी, किशोर नाईक, श्रुती भावे, सुरेखा पाटील, गोपाळ मेढेकर, के जी कामत, आशिष आणि अजित, त्याचप्रमाणे आशिष आणि अजित दुतोंडे, श्रीपाद जोशी, दशरथ कथम, गुणवंत बोरसे, अरविंद कुलकर्णी, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, प्रवीण बहाडकर, निलांबरी कुलकर्णी, विनायक धनेश्वर, शिवाजी दळवी, रघुनाथ पाटील, मंगेश घरत, संजय सिंग राजपूत, रवींद्र जोशी, प्रफुल्ल गोखले, विनायक बगाडे, सीमा आणि विवेक नेवाळकर, आबा पाटील, दीपा अत्रे, जयंत बर्वे, विजया शिरपूरकर, श्रीकांत गोखले, चैतन्य अत्रे, राजाराम कौर, सुनीता उत्तुरकर, सी आर स्वामी, प्रमोद शेंडे, आर्यन सोमवंशी, किरण तिळकरी, भरत साळुंके, गौतम भिंगारडे, जगदीश गावंड आणि मुरलीधर रौंदळ. धन्यवाद मंडळी तुमच्या या प्रतिसादासाठी. आणि माझी फार एक मनापासून इच्छा होती की कुणीतरी आपले असे श्रोते लाभावेत की ज्यांनी ह्या सांगितलेल्या परिक्रमेतली पूर्ण परिक्रमा केली असेल. विनायक धनेश्वर यांनी आपल्याला कळवलेलं आहे की आज जी गोदावरी परिक्रमा मी सांगितली तर त्यातली ती श्रावण महिन्यात होणारी जी परिक्रमा आहे ती परिक्रमा त्यांनी केलेली आहे. ऐकून खरंच खूप छान वाटलं. आता मात्र थांबूया आणि पुन्हा भेटूया 6:05 रेनबो फंडे कार्यक्रमात. त्याआधी ठीक 6:00 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग रेनबो फंडे या कार्यक्रमाचा पूर्वार्ध घेऊन आपल्या सगळ्यांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

निश्चितच नभ मेघांनी आक्रमिलेला आहे, पण हवामान वृत्त आपल्याला काय सांगत आहे जाणून घेऊया. हवामानाचा अंदाज. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, आणि सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, आर्द्रता 95%. दिवसभरात पावसाची नोंद झालेली आहे 224.5 मिलीमीटर. हवामानाचा हा अंदाज जाणून घेतल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊया. पावसाची ही बरसात आजसुद्धा दिवसभरात कायम राहणार आहे आणि जोरदार पाऊस ते अतिजोरदार पाऊस या आजच्या दिवसभरात शक्य आहे. त्याचप्रमाणे वाऱ्यांचा ताशी वेगसुद्धा मुंबापुरीमध्ये 55 ते 65 किलोमीटर ताशी असा असण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं सांगण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान असणार आहे 26 डिग्री सेल्सिअस आणि अपेक्षित किमान तापमान असणार आहे 22 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना. आजचा दिवस 5 जुलै या कालावधीमध्ये सोमालिया समुद्रकिनारी भाग, ओमान समुद्रकिनारी भाग, त्याचप्रमाणे अरबी समुद्राचा दक्षिण पश्चिम तसंच अन्य काही भाग, या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग हा 45 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण आणि गोवा, कर्नाटक, त्याचप्रमाणे गुजरात समुद्रकिनारी भाग, इथे देखील वाऱ्यांचा ताशी वेग हा 40 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्याकरता हवामानाचा अंदाज असा, तीव्र ते अतितीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार, मी मोहन जोशी। अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो।
5: FM रेनबो 107.1 MHz, न्यूज ऑन AIR ॲप। आपण ऐकत आहात रेनबो फंडे हा कार्यक्रम आणि आपल्यासोबत मी रश्मी वारंग। मंडळी, आपण प्रश्न विचारताय की आज पावसावर कार्यक्रम आहे का? पावसावर आहेच, पण पावसापेक्षा सुद्धा हे हा सगळा पाऊस जे घेऊन येतात आपल्यासाठी, त्यांच्यावर हा कार्यक्रम आहे। पहिली दोन गाणी आपण ऐकलीत का? नभ मेघांनी आक्रमिले आणि दुसरं घन घन माला। आज आपण ढगांबद्दल बोलणार आहोत, अर्थातच या ढगातनंच हा सगळा पाऊस बरसत असतो, तर त्यामुळे ओघाने काही गाणी पावसाची सुद्धा नक्कीच असणार आहेत। या ढगांबद्दल फारसा विचार आपल्या मनात येत नाही, किंवा चला जसा पावसाबद्दल, झाडाबद्दल, सरींबद्दल आपण भरभरून बोलतो, तसं या ढगांबद्दल फारसं बोललं जात नाही। आणि म्हणूनच आज या ढग्गोबाईंना मी आपल्यासोबत घेऊन आलेले आहे। गाणं ऐकवणारे आता नाही, आता मात्र आशिष विळेकर यांच्या स्वरातलं एक वेगळंच गाणं आहे। आणि बरेच श्रोते आम्हाला सांगतायत की अगदी समर्पक गाणं लावलं आहे, खरंच कोसळती धारा आमच्या आसपास जाणवत आहेत। तर मला असं वाटतं या गाण्यामध्ये जो काही साऊंड इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला या गाण्यातनं अनुभवत आहातच, तुम्ही अनुभवणार आहातच, पण तुमच्या आजूबाजूला पण हा साऊंड इफेक्ट नक्की आहेच आत्ता या क्षणाला, कारण मध्ये मध्ये पटकन जाऊन बाहेर बघून येते मी, आहे का पाऊस? तर आहे बऱ्यापैकी, इथे सुद्धा चर्चगेटलाही मस्तपैकी कोसळधारा आहेत। तर हे गीत ऐकूया आणि मग या ढगोबांकडे वळूया FM रेनबोवर।

आणि या मेघांनी खरंच मनावर घेतलं, कारण उशिरा आलेत पण आले आणि इतका छान पाऊस घेऊन आले. शाळेमध्ये आपण सगळ्यांनी या ढगासाठीचे समानार्थी शब्द लिहिलेले असतील, नाही का? पण किती छान आहे ना, म्हणजे आपल्याकडे मराठी भाषेमध्ये, मराठी संस्कृत दोन्हीमध्ये इतकं वैविध्य आहे. म्हणजे इंग्रजीत आपण क्लाऊड असं म्हटलं की सगळंच त्याच्यामध्ये आलं, पण मराठीमध्ये घन, मेघ, जलद, अभ्र, पयोद, नीरद, वारिद, अंबुद, किती सुंदर नाव आहेत त्यांना. बरं, यामधला पयोद, नीरद, वारिद आणि अंबुद हे फक्त पावसाच्या ढगांसाठी आहेत, कारण ते पाणी घेऊन येतात. आणि बाकी त्याची जी नावं आहेत ती साधारणपणे जे ढग आपल्याला इतर वेळेला आकाशामध्ये दिसतात तर त्यांच्यासाठी म्हणून आहेत. तर अशी ही सुंदर नावं, आणि त्या सुंदर नावाबरोबर त्यांचं रूपसुद्धा त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे. आपल्याकडे आपण नुसतं आकाशात बघतो आणि आपल्याला वेगवेगळे ढगांचे नुसते आकार दिसतात, पण त्या आकारांमध्ये सुद्धा किंवा त्या सगळ्या त्यांच्या दिसण्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रकार दडलेले आहेत. कोणते जाणून घेणार आहोत आपण, पण तत्पूर्वी अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत यानंतर आपण ऐकणार आहोत. आपल्याला त्या दिवशीचा जो माझा पावसावरचा कार्यक्रम होता त्याच्यात अनेक जणांनी फरमाईश केली होती, तर आजच्या कार्यक्रमासाठी राखून ठेवलं होतं हे गाणं, ऐकूया आपण.

0: महा गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे 7 रंग, FM रेनबो वाहिनी 107.1 MHz।
5: लहानपणापासूनच मंडळी आपल्याला या ढगांबद्दल एक आकर्षण असतं, कारण प्रत्येक वेळेला त्यांचा आकार इतका बदलत असतो, आपण वर बघताना अरे आत्ता तर हा असा दिसत होता, आता मध्येच काय असा दिसायला लागला। पण तुम्हाला माहिती आहे ढगांचा आकार आणि उंची ह्याप्रमाणे सुद्धा ढगांचे प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत। 3 प्रकार आहेत त्यांचे। क्युम्युलस म्हणजे आपल्याला जे असे कापसासारखे पांढरे असे छान फुगलेले वगैरे सुटे सुटे ढग दिसतात की नाही, तर हे असे ढग असणं आकाशात म्हणजे हवामान चांगलं आहे याचं ते लक्षण असतं। त्यानंतर सिरस, हे जे असतात ते अतिशय उंचावर असतात आणि असे छान पातळ पिसांसारखे आपल्याला दिसतात। आणि 3रा जो प्रकार आहे स्ट्रॅटस, तर ते आकाशात चादरीसारखे असे पसरलेले असतात, ते थोडेसे गडद असतात। आपल्यासाठी महत्त्वाचा जो आहे, जो छानपैकी पाऊस घेऊन येतो, तो ढगोबा कोणता, तर त्याचं नाव आहे निंबोस्ट्रॅटस, जो असा गडद राखाडी रंगाचा असतो आणि त्याच्यापासून आपल्याकडे मुसळधार पाऊस पडतो। आता हा जो निंबो आहे तो ढग ज्याच्यात भरपूर पाणी साठलेलं असतं, मग तो इतर ढग इतर वेळेला ढग असा पांढरा शुभ

दिसतो, मग हा काळा का दिसतो, काय बरं कारण आहे त्याचं, जाणून घेऊया आपण. पण तत्पूर्वी बाप रे, बऱ्याच जणांनी या गाण्याच्या बद्दल आपल्याला कळवलेलं आहे, अर्थातच माझ्याही यादीत हे गाणं असणारच याची खात्री बाळगा. ऐकूया हे सदाबहार गोड बालगीत.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज, ज्यांनी आत्ताच रेडिओ लावलाय त्यांचा पुन्हा असा गैरसमज झाला की फक्त पावसाची गाणी आपण ऐकतोय। आजच्या आपल्या रेनबो फंडे कार्यक्रमाची संकल्पना आहे ढगांवरची गाणी। मग ढग, मेघ, घन यावरचं कुठलंही गाणं सुचवलं तरी हरकत नाही, फक्त पावसाची गाणी आज आपण ऐकत नाही आहोत। बरं, या सगळ्या त्यांच्या नावाबद्दल, ढगांच्या कोणते कोणते प्रकार असतात त्याच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर हा प्रश्न आपल्याला पडतो ना की इतर वेळेला तर हे चांगले पांढरे शुभ्र असतात, मग असे पावसातच काळे काळे का होतात, ढग पांढरे का दिसतात? तर ज्या वेळेला सूर्यप्रकाश ढगांमधल्या पाण्याच्या थेंबावर पडतो तेव्हा तो सगळीकडे तो रंग जो काही आहे, ते पाणी जे आहे त्याच्यामुळे तो रंग समान रीतीने तो परावर्तित होतो आणि मग ढग पांढरे दिसतात। मग ते आता पावसाळ्यामध्ये काळे किंवा राखाडी का दिसतात? तर जेव्हा ढग खूप दाट होतो, मोठा होतो, तेव्हा त्याच्यातनं सूर्यप्रकाश पार जाऊ शकत नाही, कारण पाण्याचे जे थेंब असतात त्याच्यात जे बाष्प दाटलेलं असतं त्याच्यामुळे सूर्यप्रकाश त्याच्यातनं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण जेव्हा खालून बघतो त्यावेळेला ते काळे नाहीतर मग राखाडी दिसतात। बरं, ह्या ढगांचं काम मोठं आहे बरं का? आपल्याला असं वाटतं ह्यांचं आपलं बरं आहे, मस्तपैकी इकडून तिकडे असं मुक्त छंद असं मस्तपैकी फिरत राहायचं, तसं नाही आहे। काम करतात ते, दिवसा काय काम करतात तर सूर्यप्रकाश अडवून पृथ्वीला थंड ठेवतात आणि रात्री पृथ्वीची उष्णता बाहेर जाऊ न देता तिला उबदार ठेवतात। म्हणजे आपल्याला ढग म्हटल्यानंतर फक्त पाऊस दिसतो तर तसं नाही आहे। पावसाचे महिने वगळता बाकीच्या काळामध्ये वातावरणाला समतोल राखण्याचं काम ढगोबा करत असतो। आपल्याला वाटतं असाच आपला इकडे तिकडे उन्हाळतोय, तसं नाही आहे। बरं, आपण जेव्हा लहानपणी गावी वगैरे जात असताना बसमधनं ट्रेनमधनं प्रवास करायचो तेव्हा आपल्याला, तुम्हाला असं कधी वाटलंय का? म्हणजे मला असं फार वाटायचं की हा जो ढग आहे ना हा मुंबईपासून माझ्या सोबत येतोय कोकणापर्यंत, तोच येतो, तोच माझ्या बरोबर चाललेला आहे। अर्थात त्या सगळ्या वेडगळ कल्पना किंवा त्या बालिश कल्पना असं म्हणूया आपण, या लहान वयात आपल्याला आपलं बालपण समृद्ध करत असतात। मग सगळी ही माहिती पुढे कळल्यानंतर वगैरे त्यातलं कुतूहल कमी होतं, पण छान वाटतं ना की असं आपल्या सोबत असा तो छान चाललाय आपल्या बरोबर, आपल्याला सोबत करायला बरं वाटतं आपल्याला। बरं, यानंतर दोन गाणी मी ऐकवणार आहेत, एकामागोमाग एक आणि एक, आणि त्याच्यानंतर मग बोलूया आणखीन ह्या ढगोबाबद्दल, बरंच काही बोलणं बाकी आहे। दोन्ही गाणी आपल्यासाठी, एक बोरकरांची कविता आहे आणि पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरातली, आणि दुसरं जे आहे ते लता दिदींच्या आवाजातलं सदाबहार गाणं आपल्यासाठी FM रेनबोवर।

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता

0: मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
1: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
4: नमस्कार, मी बेला शिंदे. ऑथेंटिक मेलेडीज म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो. ढगांबद्दल इतकं सगळं बोलत असताना मंडळी, आपल्याला मेघदूत कसं बरं विसरून चालेल? आपल्या भारतीय संस्कृत साहित्यातील अजरामर अशी ही रचना म्हणजेच मेघदूत. महाकवी कालिदासाचं हे संस्कृत खंडकाव्य आणि साधारण कथा की कोणा यक्षाला त्याने कर्तव्य न नीट बजावल्यामुळे कुबेराने शाप देऊन 1 वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा केली आणि मग रामगिरीवर विरहाचे 8 महिने त्याने कसे बसे काढले. आषाढाच्या प्रथम दिनी वर्षा मेघाला पाहून आपल्या पत्नीकडे संदेश पाठवण्याची त्याला कल्पना आली आणि मग तो त्या मेघाला विनंती करतो, आपल्या घराच्या खाणाखुणा वगैरे सांगतो आणि आपला संदेश घेऊन त्या मेघदूताला तो आपल्या पत्नीकडे पाठवतो. अत्यंत अजरामर असं हे काव्य. यामध्ये रामगिरी पर्वतापासून हिमालयातील

अलकानगरीपर्यंतचा जो प्रवास आहे ढगाचा, तर आकाशातनं एरियल आताच्या काळात ज्याला आपण म्हणतो, इतकं सुंदर शब्द चित्रण त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग या प्रवासामध्ये नद्या जशा की नर्मदा रेवा त्या ढगाच्या पत्नीसारख्या भासतात, आणि मग तो ढग त्या नद्यांवर असा आलिंगनासाठी झुकतो वगैरे. बरं, ह्या सगळ्यामध्ये ना कालिदासाने या ढगांची व्याख्या पण केलेली आहे, म्हणजे आता ती वैज्ञानिकदृष्ट्या झालेलीच आहे, पण कालिदास काय म्हणतो, धूमत ज्योती सलिल मरुताम सन्निपात, म्हणजे काय तर ढग म्हणजे धूर प्रकाश, प्रकाश म्हणजे वीज या अर्थाने, धूर प्रकाश पाणी आणि वारा यांचं मिश्रण. असं हे अजरामर काव्य हे निश्चितच आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही ढगांबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना. यानंतर इथे जे निळे मेघ आलेले आहेत ते थोडेसे रोमॅन्टिक आहेत. विनय कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया FM रेनबोवर.

आणि असं हे ढगांचं पुराण ऐकता ऐकता वेळ कसा गेला कळलंच नाही आहे. आपल्याला 6:56 होत आलेली आहेत. मात्र ह्या आपल्याला ज्योती देशपांडे यांनी जो मेसेज केला आहे, आपण सगळ्यांनीच हे अनु माफ करा ज्योतिप्रकाश देशपांडे यांनी आपल्याला फोन मेसेज केलेला आहे. त्यांनी जो त्यांनी जी गोष्ट सांगितली आपल्याला की आपण ज्यावेळेला आकाशात पाहत असतो तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हा आकार सगळा बदलतो आहे वगैरे, पण बऱ्याचदा आपल्याला तो आकार एखाद्या प्राण्याच्या रूपात म्हणजे ससा तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना दिसलेला असतो. तर अशी ही जी गंमत आहे या ढगांची की कधीतरी आपल्याला माणसं

रंगाच्या वेगवेगळ्या आकृत्या त्याच्यामध्ये दिसायला लागतात. कधी कधी आपल्याला त्याच्यामध्ये प्राण्यांचे वेगवेगळे आकार दिसायला लागतात. अर्थात हे सगळं आपल्या बघण्याचा जो काही भाग आहे तर तो असतो. तर ह्या सगळ्या छान अनुभवामध्ये मला असं वाटतं की एक कविता जाता जाता ऐकवायलाच हवी, आणि ती आहे इंदिराबाईंची, रे थांब जरा आषाढ घना. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली ओते. इंद्रनिळ वेळूची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुणा. रे थांब जरा आषाढ घना, रोमांचित ही गंध केतकी. फुटे फुले ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी. तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा, रे थांब जरा आषाढ घना. उघड गगन कर घडीभर आसर, आसर इथे दिवस या अर्थाने, उघड गगन कर घडीभर आसर. आणि खुले कर वासर मणिघर, वाहू दे या तव किमयेवर. कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा, रे थांब जरा आषाढ घना. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अटळ मधाने. कंठ खगांचा मधुगानाने, आणि तशहारा तृणपर्णा. रे थांब जरा आषाढ घना. काळोखाचे पीत आसवे, पालवीत उमलता काजवे. करू दे मज हितगूज त्यासवे, निरखित जळातील विधुवदना. रे थांब जरा आषाढ घना. हा आषाढ घन असा मस्त कोसळतोय, बरसतोय, आणि आपल्या मनाला एक दिलासा सुद्धा देतोय. पाऊस तर महत्वाचा आहेच आपल्यासाठी, पण या पावसाला स्वतःच्या पालखीमध्ये रथामध्ये बसवून छान घेऊन येणारा तो ढगोबा, तोही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच आज ढग या विषयावरती आपला हा कार्यक्रम होता. आपल्याला खूप सारे मेसेजेस आलेले आहेत, वेगवेगळ्या गाण्यांबद्दलही अनेकांनी आपल्याला कळवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दादा कोंडके यांच्याबद्दल निश्चितच आपल्या सगळ्यांनाच प्रेम आहे, पण ढगाला लागली कळ हे गाणं आपल्याकडे संमती त्याला नाही आहे ह्याची कृपया जाणीव आपल्या सगळ्या श्रोत्यांना आहेच. तर त्यामुळे खूप सुंदर गाणं स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं, ज्याचीही खूप सारी फरमाईश आपल्याकडे आलेली आहे, तर ती पूर्ण करणार आहे मी, आणि ते गाणं आपल्याला ऐकवणार आहे. ऐकूया हे गीत, आणि मग नंतर आपण उत्तरार्धामध्ये भेटण्यासाठी थोडंसं त्याच्या आधी बोलूयाच आपण, पण त्याआधी हे स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं गीत ऐकूया.

आणि आता यानंतर छानसं एक गाणं आपल्या सोबतीला असेल. 7:10 मग आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. आणि 7:20 पुन्हा येत आहे ना गप्पा मारायला माझ्यासोबत. तुमच्याकडे छान वाफाळता चहाचा कप वगैरे आहे कळलंय मला, पण या गप्पा मारायला 7:20 ऐका, ऐकवत रहा FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI नं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्ट्रॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र

0: पत्र, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथं नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकतायत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉईंट केतन पॉईंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना, दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठे मंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
0: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहा. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र

विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे तिसरं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथं दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथं उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: in life. Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही. आपण ऐकत आहात रेनबो फंडे हा कार्यक्रम, त्याचा उत्तरार्ध रश्मी वारंगसोबत. आपणा सगळ्यांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: FM रेनबो 107.1 MHz आणि आजचा दिवस 5 जुलै। आज जागतिक बिकिनी दिवस आहे। आता तसं बघायला गेलं तर बिकिनी हा पोशाख ना पूर्वी कधी आपल्याकडे फारसा असा लोकप्रिय वगैरे होता आणि आताही नाही आहे। किंबहुना चित्रतारका किंवा सेलिब्रिटी मंडळी मॉडेल्स यांनी घालायचा पोशाख, म्हणूनच तो आपल्याला माहिती आहे। पण या पोशाखाबद्दलची गंमत थोडीशी सांगायची आहे। आज हा सर्रास वापरला जाणारा पोशाख वगैरे बिलकुलच नाही आहे। जी मंडळी तरण तलावामध्ये उतरतात त्यांच्यासाठी हा पोशाख बऱ्याचदा अनिवार्य असतो। भारतात हा पोशाख अगदी सहज नाहीच आहे, पण परदेशातसुद्धा तिथे तो आहे लोकप्रिय। म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस असेल तर बिकिनी वगैरे सहज घातली जाते। बरं, हा पोशाख जो अस्तित्वात आला आहे तो केवळ फॅशनसाठी नाही, तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कापडाची कमतरता होती।

कापडाचं रेशनिंग केलं जायचं तेव्हा फ्रेंच इंजिनियर लुईस रेअर्ड त्याने 5 जुलै 1946 या आजच्या दिवशी कमीत कमी कापडाचा वापर करून हे वस्त्र शिवलं. ते ज्या शहरात शिवलं गेलं बिकिनी ॲटॉल हे ते स्थळ आहे आणि हे तेच स्थळ आहे जिथे अणुबॉम्बची पहिल्या महायुद्धानंतर पहिली चाचणी झाली होती. तर या बिकिनी ॲटॉलमध्ये ही बिकिनी जगासमोर आणली गेली आजच्याच दिवशी आणि म्हणून त्या वस्त्राला बिकिनी हे नाव दिलं गेलं. ते ठिकाणाचं नाव आहे. या नवीन तरण पोशाखाचं फ्रेंच स्त्रियांनी अगदी मनापासून स्वागत केलं पण त्या काळातल्या अनेक माध्यमांनी समाजातल्या अनेकांनी या पोशाखाला कडाडून विरोध केला होता. पुढे झालं असं की वेगवेगळ्या सिनेतारकांनी ही बिकिनी वेगवेगळ्या चित्रपटात घातली आणि त्यानंतर 1946 या बिकिनीचा जन्म आहे पण खुल्या मनाने तिला स्वीकारण्यासाठी 1960 हे साल उजाडावं लागलं आणि त्यानंतर तो पाश्चिमात्य देशात विशेष करून फारच सहज असा पोशाख झाला. आपल्याकडे ज्या वेळेला पहिल्यांदा वहिल्यांदा बिकिनी घालून गाणं चित्रित झालं त्यावेळेला सुद्धा प्रचंड गहजब झाला होता. त्या धाडसी नायिका होत्या मीनाक्षी शिरोडकर. गाणं कोणतं ऐकवणार आहे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच. ऐकूया.

0: क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
4: आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा आणि मंडळी. आजचा दिवस 5 जुलै. 5 जुलै या अर्थाने नाही, पण जुलै महिन्यातला पहिला दिवस असतो जागतिक बिर्याणी दिवस. आणि या निमित्ताने अर्थातच आजचा हा चमचमीत रविवार जर आपण लक्षात घेतला मंडळी, तर आपण सगळेच जण हे जाणू शकतो की आजचा दिवस अगदी अचूक आणि योग्य पद्धतीने जागतिक बिर्याणी दिवस साजरा करण्यासाठी वगैरे खासम खास असं म्हणू शकतो, नाही का? तर मुळात ही जी बिर्याणी आहे, पदार्थ मूळचा भारतीय नाही, आपण सगळेच जाणतो. पर्शियन शब्द आहे बिर्याण, त्याच्यापासून बिर्याणी हा शब्द तयार झाला. बिर्याण म्हणजे पदार्थ शिजवण्याआधी खरपूस असा मस्त भाजणं वगैरे. आणि बिर्याणीसाठी वापरला जाणारा तांदूळ आणि मांस एकेकाळी तुपात खरपूस भाजलं जायचं. मग मोगल काळात बिर्याणी सैनिकांचं खाणं झालं. अशी एक कथा सांगितली जाते की शहाजहाची पत्नी मुमताज महल सैन्याची पाहणी करायला गेली होती आणि ती पाहणी करत असताना तिच्या लक्षात आलं की आपले सैनिक खूपच अशक्त वाटतायत. मग तिने आपल्या खानसाम्याला असा पदार्थ त्यांना बनवून द्यायला सांगितला की जो पोटभरीचा असेल आणि ताकद देणारा असेल. त्यावेळेला मग बिर्याणीसारखा 1 pot meal ठरणारा पदार्थ सैनिकांना खाऊ घातला जाऊ लागला. आणि या गोष्टीकडे पाहिल्यानंतर आजसुद्धा बिर्याणी लोकप्रिय का आहे याचं उत्तर आपल्याला मिळतं. अर्थातच ज्या पद्धतीने मांसाहारी बिर्याणी लोकप्रिय आहे, तितकीच शाकाहारी बिर्याणीसुद्धा. अनेक घरगुती समारंभांमध्ये किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये एकाच वेळी पोट भरणारा, खिशाला परवडणारा आणि चविष्ट, सगळ्यांच्या पुरवठ्याला येणारा, फारसा जामानिमा त्याला लागत नाही असा हा पदार्थ असल्यामुळे तो लोकप्रिय ठरला नसता तर नवल आहे. आणि एकच एक बिर्याणी आहे असं म्हटल्यानंतर दुसरा कुठलाही पदार्थ मागवण्याची आवश्यकताच भासत नाही. याच कारणामुळे गेली 9 वर्ष जगभरातला सगळ्यात जास्त, सर्वाधिक मागवला गेलेला पदार्थ, ऑर्डर केला गेलेला पदार्थ, ऑनलाईन ऑर्डरच्या बद्दल मी म्हणते आहे, हा पदार्थ आहे बिर्याणी. आणि त्यामुळे सलग 9 वर्ष हा मान प्राप्त करणारी बिर्याणी म्हणजे खाद्य सम्राज्ञी असंच म्हणायला हवं, नाही का? या सगळ्या कालावधीत म्हणजे मागच्या वर्षी 9 करोडहून अधिक लोकांनी वर्षभरात वेगवेगळ्या निमित्ताने बिर्याणी ऑनलाईन मागवली होती. आता मी हे फक्त ऑनलाईनचं सांगते हां, म्हणजे ऑफलाईन प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी मागवणारी मंडळी आणि तर कमालच, म्हणजे वेगळंच काहीतरी. तर त्यामुळे असा हा जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आज जर छान माहोल आहे, इतकी मस्त पावसाळी हवा आहे आणि जागतिक बिर्याणी दिवसाचं निमित्त आहे, तर घरी बनवा जर सुगरण असाल तर, आणि नाहीतर मग बाहेर न मागवा. पण छान जागतिक बिर्याणी दिवस साजरा करायला हरकत नाही, आपल्याला काही निमित्त लागतं हो कुठली गोष्ट खाण्यासाठी. तर चला, निमित्त मिळालेलं आहे जागतिक बिर्याणी दिवसाचं जो आज आहे. FM रेनबो 107.1 MHz वर चमचमीत गप्पा, खमंग खुसखुशीत गप्पा रश्मी वारंग सोबत न्यूज ऑन AIR ॲपवरही. असा छान माहोल, रविवारची सुट्टी, बाहेर पावसाची संततधार, मस्त बिर्याणी वगैरे खाऊन ज्यावेळेला शांतपणे असा असे कुठेतरी खुर्चीत वगैरे बसलेला असाल आणि त्या पावसाच्या झडीकडे पाहत असताना हा अनुभव

संजीव चिमलगी यांचा स्वर आणि शब्द, आपले लाडके अभिनेते मिलिंद गुणाजी कवीसुद्धा आहेत ते, तर त्यांचे शब्द असं हे गीत आपण ऐकलं एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही. बरं, आपल्याकडे बरेच सारे संदर्भ की बिर्याणी ही मूळची भारतीय आहे, नलराजाने त्याचा उल्लेख केलेला आहे. तर माझ्याकडे स्वतःकडे मानसोल्लासाची प्रत आहे, मानसोल्लास सोमेश्वराने लिहिलेला ग्रंथ. तर त्यामध्ये म्हणजे बिर्याणीतला सगळ्यात जो महत्त्वाचा भाग आहे, मांस खरपूस भाजून घेण्याची कृती म्हणजे बिर्याण. तर सोमेश्वर किंवा नल यांची जी कृती आहे ती मांसोदन, मांस अधिक ओदन म्हणजे भात, म्हणजे थोडक्यात आपण ज्याला साधारणपणे चिकन पुलाव असं जे म्हणतो त्या अर्थाने जाणारी आहे. बिर्याणी हा शब्द जो आहे आणि ती बिर्याण ही जी क्रिया आहे ती पर्शियन आहे. तर त्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये भाग येतो की बिर्याणी भारतीय का अन्य कुठली वगैरे वगैरे. असो, आता आपण वळणार आहोत आपली दैनंदिन मालिका अज्ञात मुंबई हिच्या आजच्या भागाकडे. ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: दिनांक 3 मार्च 1947 रोजी महापालिकेनं टिळक पूल उद्यानाचं नामकरण वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान असं करण्यास मंजुरी दिली आणि तेव्हापासून आजपर्यंत हे उद्यान त्याच नावानं ओळखलं जाऊ लागलं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढताना बलिदान केलेल्या स्वातंत्र्यवीरांमध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि त्यांच्या आझाद दस्त्याचं कार्य फार मोलाचं आहे.
2: 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदानातील भाषणात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना भारतातून चालते व्हा असं ठणकावून सांगितलं आणि देशवासियांना करेंगे या मरेंगे असा मंत्र देऊन शेवटच्या लढ्यासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो देशप्रेमी या लढ्यात सहभागी झाले होते. त्यापैकी एक होते विठ्ठल लक्ष्मण कोतवाल.
1: विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी आत्ताच्या रायगड जिल्ह्यातल्या माथेरानमध्ये झाला. शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी कॉलेजात प्रवेश केला आणि वकिलीची पदवी संपादन केली. देशाचा जाज्वल्य अभिमान आणि गुलामगिरीचा पराकोटीचा तिटकारा असल्यामुळं कोतवाल यांनी परकीयांची चाकरी केली नाही. त्याऐवजी त्यांनी देशबांधवांना जागृत करण्यासाठी काम करायचं ठरवलं. समाजातल्या अन्यायकारक रूढी आणि जुनाट परंपरा यांच्या विरोधात लोकांमध्ये जाऊन काम करण्याचं त्यांनी पसंत केलं. अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता त्यांनी लोकांना धैर्य दिलं. लोकांनी त्यांचा उल्लेख भाई म्हणून करायला सुरुवात केली.
2: चले जाओ चळवळीतल्या करेंगे या मरेंगे या आदेशाने देशातला अवघा तरुण पेटून उठला होता. कोतवालांनीही हे आव्हान स्वीकारलं. कोतवाल यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं

0: स्वराज्य हवं असेल तर आपण आपल्या सर्वस्वाचं बलिदान देण्यास तयार व्हा, असं आवाहन त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना केलं. या आवाहनामुळे देशभक्तीचं एक दैदिप्यमान पर्व सुरू झालं. कोतवालांचं प्रभावी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुणांमुळे पुढे निधड्या छातीच्या तरुणांचा कोतवाल गट अर्थात आझाद दस्ता तयार झाला.
1: आझाद दस्त्यात स्वतः भाई उर्फ अण्णासाहेब कोतवाल, गोमाजी पाटील, हिराजी पाटील, झिपरू गवळी, राघो नागो भगत, धोंडू देसाई, मारुती शेलार, धाकू डुकरे, काळू दळवी, नथू भोईर, वामन भोईर, देहू कानोजे, राघो गाडे, अप्पा शेंडे, भास्कर तांबट ही महाराष्ट्रातली आणि उत्तरेतले रामलाल श्रीवास्तव, दक्षिणेतले गोपाळ शेट्टी, कांतारा शेट्टी, काठियावाडचा शशिलाल दलाल, राजकोटचा चंद्रकांत गुजराथी आणि इक्या पुतळ्या कातकरी असे अनेक जातींचे भिन्न भिन्न प्रांतातले लोक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याकरता एकत्र आले. ब्रिटिश शासनाला जेरीस आणण्याकरता सरकारी कचेरीवर हल्ला करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे मार्ग उखडणे, विजेचे खांब पाडणे अशी कितीतरी जीवावरची कामं हे क्रांतीवीर करायला लागले.
0: ऑगस्ट क्रांतीचा वणवा आता चांगलाच भडकला होता. इंग्रजांच्या साम्राज्याला सुरुंग लावणाऱ्या आझाद दस्त्याने शिवरायांच्या गनिमी काव्याचा अवलंब करून सिद्धगडचा आश्रय घेतला आणि मराठेशाही संपुष्टात आल्यानंतर 350 वर्षांनी पुन्हा एकदा सिद्धगड जागा झाला. परंतु पुन्हा एकदा गद्दारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. क्रांतिकारकांच्या वस्तीस्थानाच्या बातम्या इंग्रजांना पुरवल्या गेल्या. 2 जानेवारी 1943 ती रात्र क्रांतिकारकांसाठी काळ रात्र ठरली. एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधीक्षक हॉल 100 सशस्त्र पोलिसांचं पथक घेऊन कर्जत तालुक्यातल्या नेरळ नजीक असलेल्या सिद्धगडावर आला. पोलिसांनी गडाला वेढा घातला. गडावरील क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणाऱ्या गवळ्याचा माग घेत पोलीस गडावर पोचले. गोळीबार सुरू झाला. भाई आणि हिराजी पाटील यांनी मोठ्या शेळ्याच्या आडोशाने तगडा प्रतिकार केला. 2 तास चकमक चालली. या चकमकीत विठ्ठल लक्ष्मण कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झालं. जखमी भगत मास्तर तिसऱ्या दिवशी शहीद झाले. मुरबाडच्या मातीत भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांनी भारत मातेच्या चरणी स्वतःचा बळी दिला. दोन्ही वीर हुतात्मा झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं नाव टिळक बागेला देण्यात आलं आणि त्यांच्या स्मृती चिरंतन करण्यात आल्या.
1: टिळक पूल आता नवीन रूपात समोर येणार आहे. बांधकाम जोरात चालू आहे. वाढत्या रहदारीला जागा देण्यासाठी कोतवाल बागेचा आकारही काहीसा आक्रसला आहे. बागेत व्यायामाची साधनं आता नाहीत. असली असती तरी सततच्या वाहत्या पुलावरून रस्ता ओलांडून केवळ व्यायामाकरता तिथं कुणीही गेलं नसतं. पण कोकण पश्चिम महाराष्ट्रातून पोटासाठी मुंबईत आलेल्या गाववाल्यांच्या मीटिंगसाठी ही बाग सर्वांची आवडती आहे.
0: ज्या पांडुरंग गणेश सहस्रबुद्धे यांनी पुलावरच्या बागेला टिळक बाग असं नाव द्यावं अशी सूचना महापालिकेला केली होती, त्यांची पत्नी इंदिराबाई पांडुरंग सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ 1930 सालात कोतवाल गार्डन मध्ये पाणपोई उभारण्यात आली. ती आजही त्या ठिकाणी पाहता येते. बागेसमोरच्या हंसाळी टँक रस्त्याचं नामकरण राजाराम केशव वैद्य मार्ग असं करण्यात आलं आहे.
1: तलाव जाऊन 100 वर्ष उलटून गेली असली तरी दूर दूर होऊन येणाऱ्या भाजीवाल्यांनी मात्र आता अस्तित्वात नसलेल्या तलावाच्या काठी एकत्र येण्याची त्यांची परंपरा अद्याप सुरू ठेवलेली आहे. प्लाझा सिनेमा समोरच्या ट्रॅफिक आयलंडवर आत्तापर्यंत खांद्यावर कावड घेतलेल्या भाजीवाल्याचं प्रतिकात्मक शिल्प होतं. ते काही केवळ शिल्प नव्हतं तर 100 वर्षांच्या परंपरेचं ते प्रतीक होतं.

ही होती दादरच्या कोतवाल गार्डनची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या आपल्या मालिकेचा हा आजचा भाग. आणि बघता बघता तीन तास कसे सरले कळलंच नाही. घड्याळ दादा सांगतायत आवरा ताई आता, कारण वेळ तर झाली आहे रेनबो फंडे कार्यक्रमातनं आपला निरोप घ्यायची. आणि सोबत आपला लाडका मित्र अभिनव सुद्धा आलेला आहे स्टुडिओमध्ये. त्या दिवशी पेठा घेऊन आला होता, आज ब्लॅक कॉफी घेऊन आला आहे. त्यामुळे आता रश्मी वारंग आपल्याला टाटा बाय बाय करणार आहे, पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की आज दुपारी 2 वाजता FM रेनबो 107.1 MHz RJ सदया आणि सकाळी 10 वाजता FM गोल्डवर 100.1 MHz RJ गोपी असेल आपल्यासोबत. छान छान गाणी, मस्त मस्त गप्पा आणि तुमची ही पावसाळी रविवारचा हा आजचा हा दिवस संपूर्ण पावसाळी रविवार सार्थकी लावण्यासाठी. तेव्हा ऐका आणि ऐकवत रहा FM रेनबो FM गोल्ड प्रसारण सेवा. रश्मी वारंग घेते आपली अनुमती. आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी आणि तुम्हाला जसा हवा तसा पावसाळी रविवारचा सुशेगाद जावो, मस्त चिंब पावसाचा जावो. या शुभेच्छांसह रश्मी आपल्याला सांगते टाटा बाय बाय राम राम.

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा.

अजिंठा जगाचे अहंकार मोडून बसलेला नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे

0: घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपदरा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युअल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या

माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 151 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा,
तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलक्या पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात

नाही बंद ठेवले असून एनडीआरएफ एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट, आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेत भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आलं आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेत भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल हा सन्मान मिळाला आहे. श्री अमरनाथजी वार्षिक यात्रेला उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला आहे. यात्रेच्या सुरुवातीच्या 2 दिवसातच 32,313 भाविकांनी दर्शन घेतलं तर दर्शनासाठी 6,500

आहे. प्रसिद्ध लोकगीत गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज पहाटे रायपूर इथं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. छत्तीसगडच्या प्रसिद्ध पांडवा

भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे 33 दरवाजे उघडल्याचं वृत्त आहे. येत्या 72 तासात अशाच मुसळधार पावसाची राज्यात शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी

0: आकाशवाणी मुंबई। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात। विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन। आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला। 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला। राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। सरकारच्या जैवइंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं। राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते। इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं। ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं। भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या 2 देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे। व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या 2 देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहारीन, कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्रमंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील। भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे। यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे। दरम्यान यात्रेकरूंचा 4था जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्रीनिवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला। या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले। दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉड्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000+ जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेनविरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलडाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz. दुपारचे 2:30 झालेली आहेत आणि चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी सदया कर्देकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आत्ताचा आपला विषय आहे शब्दांचा गोंधळ आणि अर्थांचा उलगडा. श्रोतेहो, आपण रोज अनेक शब्द वापरतो, काही मराठीतले काही इंग्रजीतले. अनेकदा दोन शब्द आपल्याला सारखे वाटतात आणि आपण ते एकाच अर्थाने वापरतो, पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या अर्थामध्ये मोठा फरक असतो. आज अशाच काही रंजक शब्दसोड्यांबद्दल आपण बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं.

मला पण आज तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. आणि आज आपण बोलतोय की शब्दांची गंमत आणि त्याच्या मागच्या अर्थांचा उलगडा ह्या विषयावर. आपण म्हणतो बघा, चला हॉटेलमध्ये जेवायला जाऊया, मी ट्रेकिंगला चाललो आहे, तो इंजिनियर आहे, त्याच्याकडनं घराचं डिझाईन करून घेऊ, अशी वाक्य आपण बोलतो ऐकतो. पण या वाक्यांमध्ये वापरलेले अनेक शब्द आपण चुकीच्या अर्थाने वापरत असतो. जसं की हॉटेल म्हणजे राहण्याची व्यवस्था असलेलं ठिकाण, तर रेस्टॉरंट किंवा उपहारगृह म्हणजे फक्त खाण्यापिण्याची जागा. जेव्हा आपण म्हणतो की चला हॉटेलमध्ये जेवायला जाऊया, तेव्हा खरं तर आपल्याला म्हणायचं असतं की रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊया. म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये रेस्टॉरंट असू शकतं, पण प्रत्येक रेस्टॉरंट हे हॉटेल नसतं. यातलाच आणखीन एक शब्द प्रयोग म्हणजे रिसॉर्ट. तर रिसॉर्ट म्हणजे काय? तर मुक्कामासोबतच निसर्ग, विश्रांती, स्विमिंग पूल, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, स्पा, मनोरंजन अशा अनेक अनुभवांची मेजवानी असलेलं ठिकाण. म्हणूनच म्हणतात स्टे इन अ हॉटेल, एक्सपिरियन्स अ रिसॉर्ट.

0: आपण प्रवासाला जातो तेव्हा आपण संग्रहालय पाहतो, कला दालनं पाहतो, हे सुद्धा बऱ्याच वेळेला आपण एकाच अर्थाने हे शब्द वापरतो. पण मुळात आता संग्रहालय आणि कला दालनं म्हणजे काय, तर म्युझियम म्हणजे संग्रहालय म्हणजे काय, तर जिथे इतिहास, विज्ञान, संस्कृती, पुरातत्व अशा वेगवेगळ्या विषयांचा संग्रह असतो ते ठिकाण. तर आर्ट गॅलरी म्हणजे कलादालन. इथे चित्र, शिल्प आणि इतर वेगवेगळ्या कलाकृतींचं प्रदर्शन असतं. म्हणजे ही दोन्हीही ठिकाणं आपल्याला माहिती देतात, पण त्यांचे विषय वेगवेगळे असतात. तसंच राजे महाराजे म्हटलं की आपल्याला किल्ले आणि राजवाडे हे आठवतात. पण फोर्ट म्हणजे किल्ला हा संरक्षणासाठी बांधला जातो. भक्कम तटबंदी, बुरुज आणि दरवाजे ही त्याची वैशिष्ट्ये असतात. तर पॅलेस म्हणजे राजांचा आलिशान निवास असतो. म्हणजेच काय, तर एक हा युद्धासाठी महत्त्वाचा असतो आणि दुसरा हा राजाच्या वैभवाचं प्रतीक असतो. नकाशा पाहताना आणखीन एक आपला गोंधळ उडतो, तो म्हणजे आयलंड आणि पेनेन्सुलामध्ये. आयलंड म्हणजे काय, तर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूभाग. आणि पेनेन्सुला म्हणजे तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन असलेला भूभाग. म्हणूनच भारत आयलंड नाही आहे, तर द्वीपकल्प म्हणजे पेनेन्सुला आहे. ऐकूया एक छानसं गाणं, पण त्याआधी एक व्यावसायिक विश्रांती.
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहिती

आणखी दोन शब्दांमध्ये आपण गोंधळ करतो, तो म्हणजे टुरिस्ट म्हणजे पर्यटक आणि ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी. विरंगुळ्यासाठी स्वतःच्या आनंदासाठी फिरणारी व्यक्ती म्हणजे पर्यटक. पण काम किंवा शिक्षण किंवा व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कारणाने जी व्यक्ती प्रवास करते ती असते.

ट्रॅव्हलर म्हणजेच प्रवासी. पुन्हा सांगायचं तर प्रत्येक पर्यटक हा प्रवासी असतो, पण प्रत्येक प्रवासी हा पर्यटक नसतो. तुम्ही शनिवारी सकाळी जवळच्या डोंगरावर फेरफटका मारायला जाता का? जात असाल तर ते हायकिंग असतं, पण अनेक दिवसांचा अगदी अवघड असा डोंगर प्रवास म्हणजे असतं ट्रेकिंग. डोंगरात चालायला जाणं म्हणजे ट्रेकिंग असा एक समज असतो, पण ट्रेकिंग हे त्यापेक्षा जास्त आव्हानात्मक असतं.

आणखीन एक आपला गोंधळ होणारा शब्द म्हणजे आर्किटेक्ट आणि इंजिनियर. आर्किटेक्ट म्हणजे काय तर इमारतीची संकल्पना, आराखडा आणि सौंदर्य याच्याबद्दल जो सल्ला देतो, तर इंजिनियर हा त्या आराखड्याची तांत्रिक अंमलबजावणी सुरक्षित पद्धतीने करतो. तुमच्या स्वप्नांना आकार देतो तो वास्तुविशारद किंवा आर्किटेक्ट, तर ती प्रत्यक्षात उतरवतो तो अभियंता म्हणजे इंजिनियर. तर श्रोते हो, आपली भाषा समृद्ध होते ती त्यातल्या शब्दांमुळे. भाषेची खरी मजा ही तिच्या अचूकतेत असते. शब्दांचा नेमका अर्थ कळला तर संवादसुद्धा जास्त अचूक होतो. एखादा शब्द बदलला की अर्थ बदलतो, त्यामुळे पुढच्या वेळेला हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट किंवा पर्यटक यांसारखे शब्द वापरताना त्याच्या मागचा खरा अर्थही लक्षात ठेवा. कारण योग्य शब्द, योग्य अर्थ आणि त्यांचा योग्य वापर हेच प्रभावी संवादाचं गमक आहे. पुन्हा भेटू अशाच काही रंजक शब्दांसह. पण आता बाकी या कार्यक्रमातनं आपला निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र, आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी साथ हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत असणार आहे. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो 107.1 MHz वर माझ्यासोबत म्हणजेच RJ सदयासोबत.

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दौर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित

भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,500,000,000 रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळमृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz-वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत आणि आपल्या आवडत्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी सदया करदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बऱ्याच दिवसांनी एकत्र आहोत आणि आपण ऐकणार आहोत गोष्ट एका चित्रपटाची ज्याचं नाव आहे रेनी डे. भ्रष्टाचाराबद्दलची चीड समाजात कायम व्यक्त होत आली असली तरी आपणही त्याच व्यवस्थेचा कधीतरी भाग बनतो हे वास्तव अस्वस्थ करणार आहे. या वास्तवामुळे एका सुखवस्तू दाम्पत्याच्या नात्यात निर्माण होणारी दरी आणि त्यामागची मानसिक घालमेल ए रेनी डे या चित्रपटात अत्यंत संयत सूक्ष्म आणि प्रभावी शैलीत साकारलेली आहे. तर आजच्या या पावसाळी वातावरणात ऐकूया ही पावसातली गोष्ट रेनी डे. पण त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं.

0: महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल. हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
1: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
2: तर श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत गोष्ट एका चित्रपटाची ज्याचं नाव आहे अ रेनी डे. अनिकेत आणि मुग्धा हे गोव्यात एका आलिशान प्रशस्त घरात राहणारं एक सुखी दाम्पत्य असतं. कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर नोकरी करणारा अनिकेत हा महत्वाकांक्षी असतो. जगातली सगळी सुखं त्याला स्वतःसाठी आणि आपली बायको मुग्धासाठी मिळवण्याचा काहीसा अतिरेकी हव्यास असतो त्याचा. मुग्धा एक गृहिणी आहे. अशातच एका दिवशी अनिकेत ऑफिसमध्ये असताना त्याला डॉक्टरांकडनं मुग्धा आई होणार आहे ही गुड न्यूज मिळते. त्याच दिवशी सकाळी त्याला प्रमोशनसुद्धा डिक्लेअर झालेलं असतं. या दोन गोड बातम्या घेऊन अनिकेत आनंदात घरी येतो. मुग्धा मुसळधार पावसात भिजून नुकतीच आरशासमोर येऊन उभी राहिलेली असते. अनिकेत तिला दोन्हीही बातम्या सांगतो आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी त्याने काय काय ठरवलंय याचीही मोठी यादी तो तिला देतो. ती मात्र आरशात बघत काहीशा विचारात गढून गेलेली असते. तो तिला सांगतो, मला बाळ हवंय. आणि ती त्याला सांगते, हो, तू तुला हवी असलेली कोणतीही गोष्ट मिळवल्याशिवाय राहत नाहीस. अगदी लहानपणापासून तू असाच आहेस, हो ना? तो हसतो. अचानक ती त्याला त्याच्या बालपणातला सायकलचा एक किस्सा सांगते. एक सायकल त्याला हवी असताना ती त्याच्या मैत्रिणीकडे असताना त्याने ती तिच्याकडनं तिला घाबरवून कशी मिळवली हे ती त्याला तंतोतंत वर्णन करून सांगते. तो क्षणभर दचकतो. तिला हे कसं कळलं हा प्रश्न त्याला पडतो. पण सांगितलं असेल आपण कधीतरी बोलण्याच्या ओघात असं वाटून तो इग्नोर करतो. कारण आज तो खूप खुश असतो. तो बाबा होणार असतो.

मुग्धा अनिकेतला विचारते, मग माझं गिफ्ट काय? तो तिला म्हणतो, तुला हवं ते. ती त्याला एका दुकानात घेऊन जाते. तिथली एक विशिष्ट हिऱ्याची अंगठीच तिला हवी असते. ती दुकानदाराला सांगते, 2 वर्षांपूर्वी तशीच अंगठी तुमच्या दुकानातनं नेली होती. हा जबाबतो, कारण 2 वर्षांपूर्वी त्याने एका अधिकाऱ्याच्या बायकोला देण्यासाठी घेतलेली ती अंगठी त्याला आठवते. त्याची एक फाईल पास करून घेण्यासाठी घेतलेली अंगठी हिला नेमकी तारखेसकट कशी कळली असेल हा प्रश्न त्याला पडतो, आणि तोही अनुत्तरितच राहतो. घरी येऊन तो तिला अशा गोष्टी कराव्या लागतात असं सांगतो, पण तरीही हिला या गोष्टी कळतायत कशा याचा त्याला थांगपत्ताही लागत नाही. तो मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या आपल्या मित्राकडे जातो, त्याला त्याच्या बायकोच्या या अवस्थेबद्दल सांगतो. मित्र त्याला त्याच्याबद्दल सल्ला देतो, पुढे म्हणतो की आत्ता तिची नाजूक वेळ आहे, तर तू या विषयाबद्दल फार काही बोलू नको, त्यापेक्षा तू एक छानशी पार्टी दे, तीही जरा खुश होईल, तिला बरं वाटेल. तो पार्टी अरेंज करायचं ठरवतो. रात्री बायकोसोबत पार्टीला बोलवायच्या माणसांची यादी करत असताना ती त्याला अचानक एक नाव सांगते, सिमरन. आणि हा अवाक होतो. बाहेर पाऊस कोसळत असतो.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.

0: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
1: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
2: ती सिमरनचं नाव घेते आणि त्याला म्हणते, तू कसं विसरलास तिला? तिच्यामुळे तर तुझं एक मोठं डील झालं. तिला तर बोलवायलाच हवं. किती मोठी मदत केली तिने तुझी. त्याला पुन्हा एकदा भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. पार्टी होते, पण त्या पार्टीतही हा सगळ्यांमध्ये मिसळलेला असताना मुग्धा मात्र अस्वस्थ असते. असाच एक दिवस तो घरी येतो तेव्हा मुग्धाने घरभर सगळा पसारा काढलेला त्याला दिसतो. तो येतो तसं ती त्याला म्हणते, कुठे गेले 50 लाख? तो दचकतो आणि तिला विचारतो, कसले? ती म्हणते, तेच जे तू लाच म्हणून घेतले होतेस. त्या रात्री त्यांच्यात भांडण होतं. ती चक्कर येऊन पडते. याचा तो मित्र पुन्हा एकदा त्याच्या मदतीला येतो. त्या दोघांमध्ये वारंवार असे खटके उडत राहतात. अशातच एका सकाळी ती आपल्या आईकडे निघून जाते. आई भेटते तशी ती तिला म्हणते, आई तू लहानपणी खूप चांगले संस्कार केलेस आमच्यावर. प्रामाणिकपणा माझ्या नसानसात भिनलाय, पण प्रॉब्लेम हा आहे की त्यामुळे मला अप्रामाणिकपणा खपतच नाही, त्रास होतो. मला माझं बाळ माझ्यासारखं व्हायला हवंय, प्रामाणिक. मुग्धा आईकडे राहत असताना त्या गावातली एक मुलगी जी मानसशास्त्राचा अभ्यास करत असते ती हिला भेटायला येते. हिला जाणवणाऱ्या गोष्टींबद्दल ती तिच्याशी बोलायला जाते. ही तिला सांगते, मला दिसतो त्याचा भूतकाळ अगदी माझ्या डोळ्यांसमोर घडल्यासारखा, आणि त्यातली एकही गोष्ट खोटी निघत नाही. हे कसं होतं मला माहीत नाही, पण होतं खरं. ती मुलगी म्हणते की असं होत असेल की एखादी गोष्ट तुम्ही कधीतरी ऐकलीत आणि मग तुमच्या कल्पनाविलासातनं. ती म्हणते, पण मग इतक्या सगळ्या गोष्टी एवढ्या तंतोतंत तर असू शकत नाहीत ना. यावर ती मुलगी निरुत्तर होते. पावसाच्या आवाजात त्यांचा आवाज विरून जातो. या मुलीकडून पत्रकारांना हिच्या नवऱ्याच्या या सगळ्या कृत्यांचा सुगावा लागतो. बातमी पसरते, तिचा नवरा हिच्या आईकडे येतो. तो तिला म्हणतो की बंद कर आता हे. दुसऱ्या दिवशी ती त्याला घेऊन एका चर्चमध्ये जाते. तिथेही त्याचा भूतकाळ त्याची वाट पाहत असतो, हॅरी. तिथून ते घरी येतात तेव्हा हिला लेबर पेन सुरू झालेलं असतं. नवरा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. ऑपरेशन थिएटरचं दार बंद होतं. ती बेशुद्ध होते.

अनिकेत गाडीतून घरी येतो. पाऊस पडत असतो. तो खूप खुश असतो. घरकाम करणाऱ्या बाईला मुग्धा कुठे आहे असं तो विचारतो. ती आज झोपलेली असते. तो आज जातो. त्याच्या हातात बुके असतो. तो तिला हाक मारून उठवतो. ती दचकून उठते. तसा हा तिला विचारतो, काय ग, एखादं वाईट स्वप्न पाहिलंस का? ती म्हणते, नाही, माहीत नाही. तो म्हणतो, गुड न्यूज आहे. काय असेल ओळख पाहू? ती त्याला विचारते, तुझं प्रमोशन? तो म्हणतो, येस, माझंही आणि आपल्या दोघांचंही. आपण आईबाबा होणार आहोत. ती दसकते. ती त्याला विचारते, तुझी कोणी मैत्रीण होती का रे लहानपणी, आकांक्षा नावाशी, सायकलवाली, जिची सायकल तू घेतलीस? तो हो म्हणतो. ती पुढे त्याला विचारते, आणि तू हॅरीला ओळखतोस, तो पर्यावरणवादी? तो म्हणतो, हो, पण तो गेला आता, एक वर्ष झालं त्याला. ती विचारते, गेला की तू मारलंस त्याला? तो शकराऊन जातो. इतक्याच त्याला एका मंत्र्यांचा कॉल येतो, जे या खुनाशी निगडीत असतात. त्यांचं नाव ऐकून मुग्धाला तिला पडत असलेली स्वप्न, आत्ताच पडत असलेलं स्वप्नही खरं असल्याचं कळतं. ती हादरते. ह्याचा कॉल संपतो तशी ती उठते आणि त्याला म्हणते, मला बाळ नकोय, आणि तू सुद्धा. आणि ती घर सोडून जाते कायमची.

श्रोते हो, आत्तापर्यंत आपण कथानकाचा प्रवास ऐकला. पण रेनी डे पाहताना एक गोष्ट सातत्याने जाणवते आणि ती म्हणजे या चित्रपटामध्ये पाऊस हा केवळ पार्श्वभूमी नाही आहे तर तो स्वतःच एक पात्र आहे. या चित्रपटात कधी रिमझिम तर कधी मुसळधार कोसळणारा पाऊस हा प्रत्येक प्रसंगाला वेगळा भाव देतो. बाहेर कोसळणाऱ्या सरी आणि पात्रांच्या मनामध्ये उसळणारं वादळ याचं नातं दिग्दर्शकाने अतिशय सूक्ष्मपणे जोडलंय. ज्या क्षणी एखादा सत्य उघडतं किंवा एखादा प्रश्न समोर येतो किंवा एखादं नाटकं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं त्या त्या वेळेला पाऊस हा जणू त्या भावनांचा साक्षीदार बनतो. ध्वनी संयोजनही इथे विशेष उल्लेखनीय ठरतं. अनेक प्रसंगांमध्ये संवादांपेक्षा पावसाचा आवाज जास्त बोलका ठरतो आणि म्हणूनच ए रेनी डे हा पाहण्या इतकाच ऐकण्याचाही चित्रपट आहे. त्याची ताकद त्याच्या कथानकात नाही आहे तर तो प्रेक्षकांना विचारायला लावणाऱ्या प्रश्नांमध्ये आहे. आपण प्रामाणिकपणाची अपेक्षा समाजाकडून करतो पण आपल्या छोट्या मोठ्या तडजोडी आपल्या सोयीसाठी आपण घेतलेले निर्णय आणि सगळेच करतात या विचारातून आपणही नकळत त्याच सिस्टीमचा त्याच व्यवस्थेचा एक भाग बनून जातो. हा प्रश्नच हा चित्रपट आपल्यासमोर उपस्थित करत राहतो. यातला अनिकेत ही फक्त एक व्यक्तिरेखा नाही आहे तर तो यशाच्या मागे धावताना मूल्यांची तडजोड करणाऱ्या आजच्या आधुनिक समाजाचं रूप आहे. आणि मुग्धा ही फक्त त्याची पत्नी नाही आहे तर ती विवेक, संवेदनशीलता आणि अंतर्मनाचा आवाज याचं प्रतीक आहे. त्यामुळे या दोघांमधला संघर्ष हा प्रत्यक्षात दोन विचारांचा संघर्ष आहे. हा चित्रपट कोणताच उपदेश करत नाही, तो आपल्याला न्यायाधीश बनवत नाही, उलट आपल्या आयुष्याकडे आपल्या निर्णयांकडे आपल्याला परत एकदा पाहायला भाग पाडतो. एखादा चित्रपट संपल्यावरही जर आपण त्यावर विचार करत राहत असू तर तो चित्रपट यशस्वी आहे असं आपण म्हणतो. आणि रेनी डे हा नेमकं तेच साधतो.

श्रोते हो, रेनी डेची कथा वरकरणी एका सुखवस्तू दाम्पत्याची वाटते, पण यात कॉर्पोरेट जगतातील नैतिक अधपतन, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर विरोधकांना गप्प करण्याची प्रवृत्ती, भ्रष्टाचाराची साखळी आणि यशाच्या हव्यासापोटी माणूस स्वतःच्या विवेकाशी कशी तडजोड करतो याचं अत्यंत प्रभावी चित्रण यात केलेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त एका कुटुंबाची गोष्ट राहत नाही, तर तो आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेवर भाष्य करतो. मुग्धा आणि अनिकेत यांच्यातला संघर्ष हा प्रत्यक्षात दोन विचारांचा संघर्ष आहे. विवेक आणि महत्वाकांक्षा, सत्य आणि सोय, मूल्य आणि मोह. दिग्दर्शन, लेखन, छायालेखन, ध्वनिरचना आणि संकलन याच्या सुरेख संगमातनं चित्रपटाने खूप वेगवेगळ्या, आपल्याला अवाक करतील अशा चित्रचौकटी निर्माण केल्या आहेत. राजेंद्र तालक यांचं दिग्दर्शन या आशयाला कुठेही आक्रस्ताळेपणा येऊ देत नाही. अभिराम भडकमकरांची कथा आणि संवाद प्रेक्षकाला उत्तरं देत नाहीत, उलट विचार करायला दारं उघडतात. मुग्धाच्या बोलण्यातनं अनिकेतच्या आठवणींचे एक एक कप्पे उलगडत जातात आणि मुग्धाच्या भावविश्वाचा वेध स्वप्नाच्या माध्यमातून घेतला जातो. प्रत्येक फ्रेम ही पात्रांच्या मानसिक अवस्थेचा विस्तार वाटते. विशेषतः या चित्रपटातलं डोळ्यांचं जे प्रतीक आहे ते खूप लक्षवेधी आहे. अमूर्त चित्रांमधले डोळे त्या त्या घटनांचा साक्षीदार असणं, असं वाटतं की त्या त्या ठिकाणच्या त्या फ्रेम्समधल्या डोळ्यांनी ती गोष्ट मुक्ताला सांगितली आहे. जणू प्रत्येक अन्यायाचा, प्रत्येक कृतीचा कोणीतरी साक्षीदार असतो आणि आपण विसरलो तरी सत्य लपत नाही. स्त्रीत्वाशी करुणा आणि वासना, तर पुरुषत्वाशी अहंकार, लोभ आणि क्रौर्य ही रूपकं जोडलेली आपल्याला दिसतात. मानसोपचार तज्ज्ञाची अजिंक्य देव यांची भूमिका ही सुप्त इच्छांवर नियंत्रण ठेवणाऱ्या आपल्या सतसत विवेकबुद्धीचं प्रतीक वाटते. श्रोते, अ रेनी डे हा चित्रपट जो आहे तो आपल्याला विचार करायला लागतो. पाऊस थांबतो, ढग विरून जातात, पण आपल्या मनात पडलेले काही प्रश्न मात्र दीर्घकाळ कोरडे पडत नाहीत, आणि म्हणूनच हा चित्रपट संपल्यानंतरही आपल्यासोबत चालत राहतो. यानंतर 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या आणि त्यानंतर ठीक 4 सांजेच्या पारी या भावचित्रपट संगीताच्या मैफिलीत आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM रेनबो 107.1 MHz वर माझ्यासोबत, म्हणजेच RJ सदयासोबत.

नमस्कार, ऐकूया ठळक बातम्या. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीने वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. आणि मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वे सेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमारास समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. वळूया या पुढच्या आपल्या कार्यक्रमाकडे ज्याचं नाव आहे सांजेच्या पारी.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोत्यो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र

राजी एफएम रेनबो वाहिनी 107.1 MHz वर आजची ही रविवारची दुपार आता सरत आलेली आहे. दुपारचे ठीक 4 वाजलेले आहेत आणि तुमच्या चहाच्या कपसोबत तुम्हाला सोबत करायला मी आले आहे सांसे व्यापारी हा भावचित्रपट संगीताचा कार्यक्रम घेऊन. मी सदया करदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया हे आज आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कधी व्हॉट्सॲपवर असतो, कधी फेसबुकवर, कधी इंस्टाग्रामवर, तर कधी एक्स किंवा यूट्यूबवर. या डिजिटल जगाने आपल्यातला संवाद सोपा केला आहे, माहिती सहज उपलब्ध करून दिली आहे, अनेक संधीही निर्माण केली आहेत. पण या जगाची एक काळी बाजूही आहे आणि ती म्हणजे सायबर बुलिंग. आपल्याला वाटतं सायबर बुलिंग म्हणजे फक्त शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुलांसोबत होणारा प्रकार आहे, पण खरं चित्र वेगळंच आहे. आज लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, कलाकार, पत्रकार म्हणजे सोशल मीडियाचा वापर करणारी कोणतीही व्यक्ती आज सायबर बुलिंगचा बळी ठरू शकते. म्हणजे कल्पना करा की सकाळी उठल्यावर आपल्या मोबाईलवर सतत धमकीचे संदेश येत आहेत, सोशल मीडियावरती आपल्या नावाने खोटं अकाउंट तयार झालं आहे, आपले फोटो मॉर्फ करून व्हायरल केले जात आहेत, आपल्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत, किंवा एखाद्या पोस्टखाली शेकडो अपमानास्पद प्रतिक्रिया येत आहेत. आणि बरं, हे फक्त शब्द नसतात तर हा असतो एक मानसिक छळ. अनेकांना वाटतं की दुर्लक्ष करा, काही दिवसांनी सगळं थांबेल, पण प्रत्येक वेळी तसं होतच असं नाही. कधी कधी हा छळ दिवसेंदिवस वाढत जातो, आपला आत्मविश्वास कमी करतो आणि त्या व्यक्तीला एकटं पाडतो. तेव्हा आजच्या या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत की सायबर बुलिंग म्हणजे नेमकं काय, ते कोणकोणत्या स्वरूपात दिसून येतं, त्याचा मानसिक आणि सामाजिक परिणाम किती गंभीर असू शकतो, त्याच्यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण कसं करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण किंवा आपल्या ओळखीची व्यक्ती सायबर बुलिंगची बळी ठरत असेल तर आपण नेमकं काय करायला हवं. पण त्याआधी ऐकूया हे एक गाणं.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: मित्रांनो, बुलिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक वारंवार त्रास देणं, तिचा अपमान करणं, तिला घाबरवणं किंवा तिला मानसिक दबावाखाली ठेवणं. आणि हेच जेव्हा मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया, ईमेल, ऑनलाईन गेम्स किंवा इतर डिजिटल माध्यमातनं केलं जातं तेव्हा त्याला सायबर बुलिंग असं म्हणतात. याचे अनेक प्रकार आहेत. यातला सगळ्यात प्रसिद्ध असलेला किंवा सगळ्यात माहितीचा असलेला प्रकार म्हणजे ट्रोलिंग. एखाद्या पोस्टवर मुद्दाम अपमानास्पद, टोमणेखोरपणे किंवा चिथावणीखोर प्रतिक्रिया देणं, वारंवार त्याची खिल्ली उडवणं, त्याला लक्ष्य करणं, याला ट्रॉलिंग म्हणतात. शिवाय धमकीचे संदेश पाठवणं, चेष्टा करणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडिओ व्हायरल करणं, अफवा पसरवणं, एखाद्याच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करणं किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे AIच्या मदतीने खोटे फोटो किंवा व्हिडिओ तयार करून बदनामी करणं, हे सगळे प्रकार सायबर बुलिंगमध्ये मोडतात. काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मुद्दामून ऑनलाईन ग्रुपमधनं वगळलं जातं किंवा तिच्या प्रत्येक पोस्टवरती नकारात्मक प्रतिक्रिया देऊन तिला मानसिक त्रास दिला जातो, यालासुद्धा सायबर बुलिंगच म्हणतात. एखाद्या महिलेच्या सोशल मीडिया पोस्टवरती अश्लील प्रतिक्रिया देणं किंवा व्यावसायिकाची बदनामी करणारे संदेश पसरवणं, हे सगळे सायबर बुलिंगचेच प्रकार आहेत. प्रत्येक ऑनलाईन वाद हा सायबर बुलिंग नसतो, पण जेव्हा तो वाद हा अपमान, धमकी किंवा भीती आणि बदनामी या उद्देशाने घालण्यात येतो तेव्हा तो प्रकार गंभीर ठरतो. आणि म्हणूनच आजच्या या डिजिटल जगातही आपली संवेदनशीलता, जबाबदारी आणि सभ्यपणा हा महत्त्वाचा ठरतो.

यात एक महत्वाचा प्रश्न येतो, म्हणजे सायबर बुलिंगचं लक्ष कोण असतं? तर याचं उत्तर आहे की कोणीही, म्हणजे वय, व्यवसाय, लिंग किंवा सामाजिक स्तर याचा याच्यात काही संबंध नसतो. सोशल मीडियावर सक्रिय असलेली कोणतीही व्यक्ती ही सायबर बुलिंगचा भाग ठरू शकते, बळी ठरू शकते. मात्र सगळ्यात जास्त

सुरुवातीलाही थट्टा वाटते पण ती सतत सुरू राहिली की त्याचं रूपांतर हे सायबर बुलिंगमध्ये होतं. तरुण आणि प्रौढही याला अपवाद नाहीत. काही काही वेळेला पैशाची मागणी केली जाते, ब्लॅकमेल केलं जातं. आता ज्येष्ठ नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणावरती व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाचा वापर करतात. डिजिटल टेक्नॉलॉजीची माहिती कमी असल्याने त्यांना धमकीचे संदेश येतात, खोटे आरोप किंवा बनावट फोटो दाखवून घाबरवण्याचे प्रकार घडतात. कितीतरी जण असतात जे भीतीपोटी कोणालाच काही सांगत नाहीत. पण यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सायबर बुलिंग करणारी व्यक्ती अनेक वेळेला पूर्णपणे अनोळखी नसते. ती आपल्या मित्रपरिवारातली, आपल्यासोबत अभ्यास करणारा एखादा विद्यार्थी, आपला सहकारी किंवा आपल्या परिचयातली सुद्धा ही व्यक्ती असू शकते. स्क्रीनच्या आडून हे असे कमेंट्स करत असल्यामुळे त्यांना वाटतं की त्यांनी लिहिलेले शब्द कोणावरती परिणाम करणार नाहीत, पण प्रत्यक्षात हे शब्द आपल्या मनावरती कायमचे ओरखडे उमटवू शकतात.

तू असाच दिसतोस, तुझ्यात काही खास नाही आहे, अशा वाक्यांनी सुरुवात होते आणि हळूहळू त्या व्यक्तीचा आत्मविश्वास खचायला लागतो. त्यांना शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायची भीती वाटायला लागते, अभ्यासात लक्ष लागत नाही, मित्रांपासून दूर राहण्याची इच्छा होते. अनेक जण एकलकोंडे होतात. त्याच्यानंतर याचा परिणाम फक्त मनावरच होत नाही तर शरीरावरही होतो. ताण वाढल्यामुळे झोप लागत नाही, भूक कमी होते किंवा जास्त खाल्लं जातं. डोकेदुखी, थकवा, चिडचिड, सतत भीती वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. ज्येष्ठ नागरिकांमध्ये धमक्या किंवा खोटे आरोप याच्यामुळे प्रचंड भीती मनात निर्माण होते की लोक काय म्हणतील, आजवर कमवलेलं माझं सगळं नाव जाईल, माझी अब्रू धुळीला मिळेल, माझी बदनामी होईल, या विचाराने अनेक जण हे मानसिक तणावाखाली जगायला लागतात. सायबर बुलिंगचा सगळ्यात धोकादायक परिणाम काय आहे तर यामध्ये एखादी व्यक्तीही स्वतःलाच दोष द्यायला लागते की माझंच काहीतरी चुकलं असेल, मीच वाईट आहे, नाही तर माझ्यासोबतच असं का होईल, वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्नच आहेत ते आपल्या मनात घर करायला लागतात. ही अवस्था आपल्याला नैराश्याकडे नेऊ शकते आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये आत्महत्येचे विचारही मनात येऊ शकतात. म्हणूनच सायबर बुलिंगलाही तर फक्त ऑनलाईन गोष्ट आहे असं म्हणून सोडून देऊ नये. स्क्रीनवर दिसणारे शब्द काही क्षणात नाहीसे होतात, पण त्याचा परिणाम हा आपल्या मनावरती कितीतरी वेळ टिकू शकतो.

श्रोते हो, सायबर बुलिंगमध्ये हात उगारला जात नाही, मारहाण होत नाही, पण तरीही होणाऱ्या जखमा खूप खोलवर होतात, कारण ते शरीरावर नसतात तर मनावर होतात. सुरुवात होते एखाद्या मेसेजपासून, एखाद्या कॉमेंटपासून किंवा एखाद्या पोस्टपासून.

आज एआयच्या मदतीने एखाद्याचा चेहरा वापरून बनावट फोटो व्हिडिओ किंवा आवाज तयार करणं हे पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय. त्यामुळे खोटं आणि खरं यातला फरक ओळखणंसुद्धा कठीण होत चाललंय. पण अशा वेळी सगळ्यात मोठी चूक काय माहिती आहे? तर भीतीपोटी गप्प बसणं किंवा ब्लॅकमेल करणाऱ्याच्या मागण्या मान्य करणं. सायबर बुलिंगची सुरुवात आपल्या हातात नसली तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे नक्की आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा की अशा ज्या व्यक्ती असतात त्या एकदा पैसे घेतात आणि नंतर पुन्हा पुन्हा धमक्या देतात. त्यामुळे समजा तुम्हाला सतत अपमानास्पद संदेश येत आहेत, तुमच्या नावाने खोटं अकाउंट तयार झालं आहे, तुमचे फोटो तुमच्या परवानगीशिवाय शेअर केले जात आहेत किंवा तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, अशा वेळेला घाबरून जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. सगळ्यात आधी असे संदेश अशा पोस्ट किंवा

कामाचे फोटो याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवा. आपण घाईघाईने पहिले त्या गोष्टी डिलीट करायला जातो, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे सगळे जे पुरावे आहेत ते आपण सेव्ह केले पाहिजेत, सुरक्षित ठेवले पाहिजेत. त्यानंतर जी कोणी व्यक्ती हे करते आहे त्या व्यक्तीला ब्लॉक करा. ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा प्रकार घडला आहे तिथे रिपोर्ट करा. सायबर बुलिंगचा जो सामना करायचा आहे तो आपल्याला काही एकट्याने करायची गरज नाही आहे, कारण कायदा हा आपल्या पाठीशी आहे आणि वेळेत केलेली तक्रार ही अनेक वेळेला मोठं नुकसान टाळू शकते.

0: जर सायबर बुलिंगपैकी एखादा प्रकार गंभीर असेल, जसं की ब्लॅकमेलिंग, मॉर्फिंग, खंडणीची मागणी, तर त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर 1930 वरती संपर्क साधा, किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवरती तुमची तक्रार नोंदवा. जितक्या लवकर तक्रार कराल तितकी कारवाईची शक्यता वाढते. कॉलेज गोईंग मुलांनीही अशा घटना कधी लपवू नयेत, तर आई वडील, शिक्षक किंवा मोठ्या व्यक्तींशी याबद्दल ताबडतोब बोलावं. त्याशिवाय वय असलेल्या प्रौढ व्यक्तींनी, त्यांनी सुद्धा लोक काय म्हणतील या भीतीने गप्प बसू नये, तर कुटुंबीय, मित्र किंवा सहकाऱ्यांची मदत घ्यावी. आणि एक महत्त्वाची गोष्ट यातली म्हणजे, जर या घडत असलेल्या गोष्टींमुळे आपल्याला सतत भीती वाटत असेल, झोप लागत नसेल, खच्चीकरण होत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका, कारण स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे तितकंच आवश्यक आहे. लक्षात ठेवा की योग्य वेळी आवाज उठवणं, पुरावे जपणं आणि कायदेशीर मदत घेणं, या पद्धतीने आपण जर सायबर बुलिंगला सामोरं गेलो तर हा त्याला दिलेला सगळ्यात प्रभावी प्रतिसाद असेल.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

श्रोता, सायबर बुलिंगमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे याच्यात जी व्यक्ती बळी पडते ती एकटी नसते, तिच्या आजूबाजूला जे लोक आहेत तेही या लढाईचा महत्त्वाचा भाग असतात. अनेक वेळेला होतं काय तर मुलं आईवडिलांना यातलं काही सांगत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की मोबाईल काढून घेतला जाईल, रागावलं जाईल, किंवा मित्र आणखी त्रास देतील. काही मुलांना वाटतं की माझा प्रश्न आहे, मी सोडवेन, पण आतल्या आत ते याचा ताण सहन करत राहतात. म्हणूनच पालकांनीसुद्धा फक्त मुलं किती वेळ मोबाईल वापरत आहेत हे पाहण्यापेक्षा मोबाईल वापरल्यानंतर त्यांच्या वागण्यात काही बदल झाला आहे का याकडे लक्ष द्यायला हवं. मुलं अचानक शांत झालं आहे का, ते मित्रांपासून दूर राहत आहे का, ते अभ्यासात लक्ष लागत नाही आहे का, झोप, भूक किंवा त्यांचा स्वभाव बदलला आहे का, हे जे संकेत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. यात शिक्षकांची भूमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. वर्गात एखाद्या विद्यार्थ्याची सतत चेष्टा होत असेल, सोशल मीडियावर त्याच्या विरोधात एखादा गट तयार झाला असेल आणि अचानक तो विद्यार्थी एकटा पडला असेल, तर याच्यामागे सुद्धा सायबर बुलिंग असू शकतं. अशा वेळेला त्याला शिक्षा करण्यापेक्षा संवाद जास्त महत्त्वाचा असतो. आणि माझा तुमच्यासाठीही एक प्रश्न आहे की एखाद्या मित्राची सोशल मीडियावरती खिल्ली उडवली जात असेल तर तुम्ही काय कराल? त्या पोस्टला लाईक कराल, पुढे शेअर कराल की त्या मित्राच्या पाठीशी उभे राहाल? कधी कधी बुलिंग करणाऱ्यापेक्षा ते पाहूनही गप्प राहणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि याचा जास्त त्रास होतो. पण तुमचा एक आधाराचा शब्द, एक फोन किंवा मी तुझ्यासोबत आहे एवढं वाक्यही त्या व्यक्तीला पुन्हा एकदा उभं राहण्याची ताकद देऊ शकतं. आजच्या डिजिटल जगामध्ये चांगला नागरिक होणं म्हणजे फक्त स्वतः चुकीचं न वागणं एवढंच नाही आहे, तर चुकीच्या गोष्टींना विरोध करणं आणि गरज पडली तर इतरांच्या मदतीला धावून जाणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.

0: It's happening, baby.
1: श्रोते हो, सायबर बुलिंग टाळण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे डिजिटल जगामध्ये सजगपणे सतर्कपणे वावरणं. इंटरनेटचा वापर बंद करणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही, तर त्याचा सुरक्षितपणे आणि जबाबदारीने वापर करणं हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी तर आपल्या सोशल मीडिया खात्यांची प्रायव्हसी सेटिंग्स तपासायला हवीत. पोस्ट, फोटो आणि वैयक्तिक माहिती कोणकोण पाहू शकतं यावरती आपलं नियंत्रण असायला हवं. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट किंवा फॉलो रिक्वेस्ट स्वीकारताना सावध राहायची गरज आहे. आपला मोबाईल क्रमांक, पत्ता, शाळा, कार्यालय, दैनंदिन दिनक्रम, आर्थिक माहिती ही जर आपण सार्वजनिकपणे शेअर करत असू तर ती टाळायला हवी. प्रत्येक अकाउंटसाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड ठेवला, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला सायबर क्राईमपासून वाचायला मदत करतात. कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा संदेश पुढे पाठवण्यापूर्वी जर आपण त्याची सत्यता पडताळून पाहत असू, नकळत एखाद्याच्या बदनामीला आपला हातभार लागत नाही आहे ना याचं भान ठेवत असू, जर तुम्ही पालक असाल तर मुलांशी विश्वासाने संवाद साधणं, ज्येष्ठ नागरिक असाल तर फेक मेसेज, फेक प्रोफाईल आणि ऑनलाईन छळाबद्दल जागृत होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामुळे आपण सायबर बुलिंग टाळू शकतो. लक्षात ठेवा की डिजिटल साक्षरता आणि जागरूकताच सायबर गुन्ह्यांविरुद्धचं सगळ्यात प्रभावी असं संरक्षण आहे. काही जण जे असतात ते ट्रोलिंग ही फक्त मजा किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे असं समजतात. पण एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक वारंवार आपण जर अपमानित करत असू, धमकावत असू, मानसिक त्रास देणं असेल, तर हे सगळं सायबर बुलिंगच्या कक्षेत येऊ शकतं. आणि हा फक्त खोडसाळपणा किंवा थट्टा नाही आहे, तर अनेक प्रकरणांमध्ये तो कायद्याने शिक्षा होईल, शिक्षापात्र असा गुन्हा ठरू शकतो. एखाद्याची वैयक्तिक माहिती त्याच्या परवानगीशिवाय प्रसारित करणं, बनावट प्रोफाईल तयार करणं, अश्लील संदेश पाठवणं, ब्लॅकमेल करणं, हे सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. आणि अशा प्रकारचा अनुभव जर तुम्हाला आला तर तो सहन करत बसू नका. पुराव्यानिशी सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार करा किंवा 1930 या हेल्पलाईनवरती संपर्क साधा. आवश्यक वाटलं तर जवळच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंदवा. कारण लक्षात ठेवा की तक्रार करणं म्हणजे काही कमकुवतपणा नाही आहे, उलट ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेणं आहे.

श्रोतेहो, आज तंत्रज्ञानामुळे जग आपल्या हातात आलंय. एका क्लिकवर संवाद साधता येतो, आपले विचार मांडता येतात, आनंद वाटून घेता येतो. पण याच तंत्रज्ञानाचा वापर जर एखाद्याला दुखावण्यासाठी, अपमानित करण्यासाठी किंवा त्याला मानसिक त्रास देण्यासाठी झाला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. एक कटू टिप्पणी, एक खोटा मेसेज, एखादा मॉर्फ केलेला फोटो किंवा एखादी अफवा हे आपल्याला क्षणिक वाटू शकतं, पण ज्यांच्यावरती हा प्रसंग ओढवतो त्यांच्यासाठी मात्र तो आयुष्यभर न विसरता येण्यासारखा एक कटू अनुभव असतो. आणि म्हणूनच स्वतः सायबर बुलिंग करू नका, इतरांना ते करू देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर कोणी अशा छळाचा बळी ठरत असेल तर त्याला एकटं सोडू नका. त्याला समजून घ्या, त्याचं ऐकून घ्या, त्याला धीर द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की डिजिटल जगातही शब्दांना वजन असतं आणि प्रत्येक स्क्रीनच्या पलीकडे भावना असलेला एक माणूस असतो. तेव्हा आजपासून एक छोटा संकल्प करूया की सोशल मीडियाचा वापर आपण जास्तीत जास्त जबाबदारीने करू. कारण सुरक्षित इंटरनेटची सुरुवात ही सरकार, पोलीस किंवा तंत्रज्ञानापासून होत नाही, तर ती आपल्या प्रत्येकाच्या विचारांपासून आणि वागणुकीपासून होते. याच सकारात्मक संदेशासह आजच्या कार्यक्रमातून मी सदया कर्देकर आपला निरोप घेते. यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकणार आहोत मराठी बातम्या आणि त्यानंतर हिंदी कार्यक्रम लव्ह यू जिंदगी, याचा आपण आस्वाद घेणार आहोत. उद्या 5:00 वाजता आपल्यासोबत असणारे

पूर्वा, तेव्हा ऐकत रहा, सोबत रहा, खुश रहा, कारण आनंद वाटायचा असेल तर आपण आधी आनंदी असायला हवं, आयुष्य भरभरून जगायला हवं. पुन्हा भेटू लवकरच एक नवीन आणि उपयुक्त विषय घेऊन. तोपर्यंत आपली रजा घेण्याची मला अनुमती द्या. जाता जाता ऐकूया हे एक छानसं गाणं.

नमस्कार, मी मनोज अणावकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती आली होती, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं होतं. याबरोबरच हे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. मुलांच्या जडणघडणीसाठी त्यांना आजी आजोबांच्या सहवासात वाढवण्याची गरज असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन. मान्यवरांकडून आदरांजली. आणि आज विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: भारत सरकार

0: प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलम्ब ना हो।
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी त्यांना लहानपणापासून मोबाईलच्या आहारी न देता आजी आजोबांच्या सहवासात वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं। नागपूर इथं आयोजित सन्मार्ग माइंड वेलनेस व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांनी पाश्चात्य मानसशास्त्रासोबतच पतंजली योगसूत्र योग वाशिष्ठ यासारख्या भारतीय ज्ञान परंपरेतील विचारांचा अभ्यास करून भारतीय संदर्भातील परिपूर्ण मानसशास्त्र विकसित करण्याची आवश्यकता व्यक्त केली। गोसंवर्धन गोसेवा आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचं अनन्यसाधारण महत्व जनमानसात रुजवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप नागपुरातील डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे, ज्या माध्यमातून केवळ गायीचं संरक्षण संवर्धन नव्हे तर तिथं संशोधन झालं पाहिजे, विविध उत्पादनांचा विकास झाला पाहिजे आणि त्यांचं ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस यावेळी म्हणाले। ही उत्पादनं विविध ठिकाणी विकण्यासाठी नाममात्र दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले गेले होते। महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बालसंरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बालसंरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे। संपूर्ण राज्यातून विठ्ठल भक्त पालखी घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। नागपुरात देखील पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पालखी सोहळ्याचं आणि वारकऱ्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी तरुणांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत वारकऱ्यांचं स्वागत केलं। दरम्यान यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे। सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे। पूर्णत दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे। 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ
2: आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं। ते 85 वर्षांचे होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली। विदर्भाच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं। त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमद अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं। त्या 70 वर्षांच्या होत्या। गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज पहाटे 3:15 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली। त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं। मृग नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसानं सध्या दमदार हजेरी लावल्यामुळे अमरावती जिल्ह्यात रखडलेल्या खरीप पेरण्यांना मोठी गती आली आहे। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 6,82,992 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 50% क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत। भंडारा शहरातील खाम तलाव इथं रस्ता फुटल्यानं नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्यानं स्थानिक प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करत आज शिवसेना पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। 24 तासांच्या आत रस्ता दुरुस्ती झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। नागपूर

0: विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक मृदुल जाणे यांनी वर्धा जिल्ह्यातून लेप्टोजेनिस हिस्टेरिका, पॉलीरॅकिस पंक्टीलाटा आणि पॉलीरॅकिस टिबियालिस या तीन अत्यंत दुर्मिळ मुंगी प्रजातींचा शोध लावला आहे. महाराष्ट्रातून या प्रजातींची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्धा जिल्ह्यातील मुंग्यांच्या विविधतेवर सुरू असलेल्या पीएचडी संशोधनादरम्यान या दुर्मिळ प्रजातींचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात मान्सून दाखल होऊनही अपेक्षित असा दमदार आणि सर्वदूर पाऊस होत नसल्यामुळे प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. अकोला शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ 19.24% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. अकोला पाटबंधारे विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी 340.80 मीटर असून त्यात 16.622 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी मोरणा प्रकल्प सर्वाधिक 43.30% भरला असून त्यामध्ये 17.95 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हवामान. विदर्भात मागील 24 तासात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा इथं सर्वाधिक 120 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आज देखील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम इथं देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या वर्धा, अमरावती आणि वाशिम वगळता अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस पडल्यानं लाहेरी बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्याला पूर आला असून गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमरका इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे. 1 जुलैपासून आतापर्यंत भामरागड तालुक्यात 190.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. आज गडचिरोलीसह जिल्ह्याच्या अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. गोंडवाना विद्यापीठाचं घटक महाविद्यालय असलेल्या मॉडेल कॉलेजमधील बीबीए शाखेचा विद्यार्थी रोहित राठोड याची इंग्लंड इथं होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोहित भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार असून त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं ही अभिमानाची बाब असून त्यानं उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी दिले आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं काबो वेर्देवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. मुलांच्या जडणघडणीसाठी त्यांना आजी आजोबांच्या सहवासात वाढवण्याची गरज असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तेडके यांचं आज निधन. मान्यवरांकडून आदरांजली. आणि आज विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मुझे कुछ जल्दी भेजना है. कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या? अरे बिल्कुल, इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी. ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा. हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली. और सबसे जरूरी, OTP आधारित सुरक्षित डिलीवरी. बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर. अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे। अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली। कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला। मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली, यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला। बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे। क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 mm पावसाची नोंद झाली। नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे। पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत। ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले। ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत। रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला। खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली। अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला, यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे। पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला।
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत

रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या 3ऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत 2ऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं 3ऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना

करताना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम. जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजन बाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: a title track of an album that Coldplay will be very, very proud of. Anyway, folks, we'll pause in just a moment for the Marathi news and then we will return with lots of music. So 8:05, whenever the clock strikes 8:05, the Marathi news kicks in. 8:15, we are back with the music. Marathi news starts now.
1: Akashwani Mumbai. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
3: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR

न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT वरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत.
विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी

रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्ट पासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार सगळो, सुप्रभात. आजच्या वंदन कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी पूर्वा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आठवड्याची, सोमवारची, दिवसाची प्रसन्न सुरुवात आपल्याबरोबर करते आहे. आपला आजचा आठवडा आणि दिवस हा अतिशय आनंदी, प्रसन्न जाऊ ह्या आकाशवाणी परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.

मंडळी, आज आपण भेटलो आहोत सोमवारच्या प्रसन्न सकाळी आणि आपण भक्तिसंगीताचा आस्वाद घेतो आहोत 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेन प्रसारण सेवा आणि त्याचबरोबर हे प्रसारण आपण ऐकू शकता न्यूज ऑन एअर या ॲपवरसुद्धा.

मंडळी 5:18 झालेली आहेत आणि आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्स वरती. आज आपण सोमवारच्या प्रसन्न सकाळी भेटलो आहोत, काही भक्तिगीतांचा आस्वाद घेतो आहोत. नेहमीप्रमाणे संत तुकाराम यांच्या गाथेतील काही अभंग मी आपल्याकरता घेऊन आलेलीच आहे, पण तत्पूर्वी काही निवडक दोन गाणी आपल्याकरता.

मंडळी, सकाळचे 5:25 होऊन गेलेली आहेत. वंदन कार्यक्रमाचा पूर्वार्ध अर्धी वेळ आपली संपत आलेली आहे, पण संपण्यापूर्वी अजून एक गाणं, अजून एक भक्तिगीत आपल्याकरता मी लावणार आहे, आणि त्यानंतर आपली संत तुकाराम गाथेतल्या अभंगांची अवेट गोडीचा आणि अर्थातच भक्तिमय गजर जो आत्ता सर्वदूर पसरतो आहे त्या वारीचाही अनुभव आपण घेणार आहोत. तेव्हा ऐकत राहा फक्त FM रेनबो वाहिनी.

म्हणजे 5:32 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुकारामांच्या गाथेतील काही अभंग आणि अर्थातच वारी याचा खरोखरच भक्तिमय आनंद आता आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी जो अभंग मी आपल्याकरता घेऊन आलेली आहे तो सांगते. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा, जाईन त्याच्या गावा भेटावया, सीण भाग त्यासी सांगेन आपुला, तो माझा बापुला सर्व जाणे, माय माऊली बंधुवर गा जाणा, भाकीन करुणा सकळांसी, संत महंत सिद्ध महानुभाव मुनी, जीव भाव जाऊनी सांगेन त्या, माझी माहेरी सुखा काय उणे, न लगे येणे जाणे तुका म्हणे. विठ्ठल माझा सोयरा आहे, विठ्ठल माझा सोयरा धैर्यांमधला आहे, सर्व संतांच्या विसाव्याचं स्थान हा विठ्ठल आहे आणि म्हणून मला त्याला भेटण्यासाठी त्याच्या गावी जायचं आहे. तो माझा बाप आहे, मी त्याला माझी व्यथा सांगायची आहे, माझी अवस्था तो जाणून घेईल आणि तिथं